103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर, 6 श्रावण, शके 1948, अर्थात 29 जुलै 2026. सकाळचे 6 वाजतात. आमचं आजचं प्रसारण मंगल वाद्यानं सुरू करीत आहोत.

प्रसाद सावकर यांच्या स्वरात ही होती पुरुषोत्तम दारवेकर यांची भक्तिरचना, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं होतं.

आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकानं सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो. श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिके अंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिके अंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: सात वाजून 40 मिनिटं झाली आहेत, आता ऐकूया
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीधर फडके यांच्या स्वरात कवी ग्रेस यांची शब्दरचना, संगीत श्रीधर फडके यांचंच आहे.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
1: एक महत्त्वाचा संदेश आहे का? भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट दिलेला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेस यांना आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तरी नागरिकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याशी 0712-25-00-72 या क्रमांकावर संपर्क साधावा। क्रमांक परत एकदा ऐका, 0712-25-00-72। निवेदन संपलं। हे निवेदन होतं जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चंद्रपूर यांच्याकडून।

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: श्रोतो एक निवेदन आहे का? हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयीचं. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आकाशवाणी चंद्रपूरच्या हॅलो डॉक्टर या विशेष फोन इन कार्यक्रमामध्ये स्तनपानाचं महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉक्टर मुना कोतपल्लीवार. स्तनपानाबाबत तुमच्या मनात काही शंका आहेत का? नवमातांना स्तनपान कसं सुरू करावं? आईचं पहिलं दूध किती महत्वाचं असतं? स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी, काम करणाऱ्या मातांसाठी मार्गदर्शन किंवा याविषयी संबंधित कोणताही प्रश्न असेल तर तो आम्हाला नक्की कळवा. आपला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होणार आहे आज, म्हणजेच 29 जुलै बुधवारी सकाळी 10:30 ते 11 यावेत. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0712254634. तेव्हा फोन करा आणि विचारा आपल्या मनातील शंका. समाधान करतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार. या प्रश्नांची उत्तरे 1 ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार देणार आहेत. मग वाट कसली पाहता? चला संपर्क करा 0712254634 या क्रमांकावर. आकाशवाणी चंद्रपूर, आपल्या आरोग्यासाठी आपल्यासोबत.

नमस्कार, मी सौ अपर्णा योगेश येणारकर. त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी चटपटीत वेगळी खायची इच्छा होते, तेव्हा आपल्याला चटण्या लोणचे याची आठवण होते. तर मग मी आज आपल्याला एक वेगळ्या प्रकारची चटणी सांगणार आहे. ही चटणी मला माझ्या मोठ्या आत्याने शिकवली आहे. पापडाची चटणी, चार लोकांसाठी. साहित्य: 10-12 भाजलेले किंवा तळलेले पोह्याचे किंवा उडदा मुगाचे पापड, 2-3 बारीक चिरलेले कांदे, 2-3 हिरव्या मिरच्या, आवडीनुसार कोथिंबीर, मीठ साखर चवीनुसार, फोडणीपुरते तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, 1 टीस्पून लिंबाचा रस. कृती: सर्वप्रथम पापड भाजून किंवा तळून घ्यावे. पोह्याचे पापड असल्यास तळलेले उत्तम. त्यानंतर त्याचा चुरा करावा आणि त्यात जेवायच्या अगदी वेळेवर बारीक कांदा, मीठ, साखर चवीनुसार, लिंबाचा रस घालावा. त्यानंतर तेल तापवून त्यात फोडणीचे साहित्य घालून चरचरीत फोडणी द्यावी आणि शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करून जेवायच्या अगदी वेळेवर वाढावे. टिप: जेवायच्या अगदी वेळेवर सगळं साहित्य मिक्स केल्यास त्यात असणारा पापड नरम पडत नाही, चवीला कुरकुरीत लागेल. रेसिपी आहे सांजोरी. हे मला माझ्या आईने शिकवलं आहे आणि तिला तिच्या आईने, तिची स्पेशालिटीच आहे ती. साहित्य: रवा, मैदा, साखर, खवा, तळण्यासाठी तूप, जायफळ, वेलची पूड, मोहनासाठी तेल. कृती: सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप घालावे. त्यात 1 पाव रवा गुलाबी होतपर्यंत भाजून बाजूला काढून ठेवावा. त्यानंतर 1/2 पाव खवा घेऊन तोही चांगला मोकळा होतपर्यंत कढईत परतून घ्यावा. दुसरीकडे एका भांड्यात 1 पाव साखर अर्धी वाटी पाणी घालून बारीक आचेवर ढवळून त्याचा 2 तारी पाक होऊ द्यावा. पाक तयार झाल्यावर त्यात भाजून ठेवलेला रवा टाकून त्यात 1/2 चमचा वेलची जायफळ पूड घालावी. पाकात टाकलेला रवा फुलून येतो. हे मिश्रण कोमट झाल्यावर त्यात भाजून झालेला खवा घालायचा. हे मिश्रण थंड करायला ठेवावे. मिश्रण थंड होतपर्यंत 1 पाव मैदा, त्यामध्ये 1/2 पाव रवा, चवीपुरतं मीठ आणि तेलाचे मोहन घालून व्यवस्थित मिसळल्यावर पाणी घालून घट्ट भिजवावे. तेलाचा हात लावून थोडा वेळ मुरण्यासाठी झाकून ठेवावे. आता केलेले सारण पूर्णपणे गार झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. त्यानंतर पारीसाठी लाडवा एवढा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करून त्यात सारणाचा गोळा घालून त्याला व्यवस्थित बंद करून जाड सर पुरी लाटावी आणि गरम गरम तुपात सोनेरी रंग येईस्तोवर तळावी. हे सगळं तळण मध्यम आचेवरच करावे. बरं, वातावरण थंड असेल तर सांजोरी 4 दिवस सुद्धा अगदी छान टिकून राहते. म्हणजे प्रवासामध्ये वगैरे जाताना आपल्याला सोबत न्यायला खूप छान पदार्थ आहे. एखाद्या वेळी आपल्याला संध्याकाळी भूक नसते, त्यावेळी थोडंसं काहीतरी खायचं असतं, अशा वेळी एक पटकन होणारा आणि करायलाही सोपा असा पदार्थ म्हणजे भातावरचे पिठले. 2-3 लोकांना पुरेल एवढं प्रमाण सांगते आहे. साहित्य: तांदूळ 2 वाट्या, बेसन 1 वाटी, दही 1/2 वाटी, 4-5 पाकळ्यांची लसूण पेस्ट, फोडणीचे साहित्य, तेल, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, हळद, चवीनुसार तिखट, मीठ. कृती: सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून एखाद्या जाड तळ्याच्या भांड्यातच भात शिजवावा, कुकरमध्ये नाही. भात शिजवण्यासाठी ठेवल्यावर एका भांड्यात आपल्याला बेसन दह्यामध्ये कालवून त्यात लसणाची पेस्ट, मीठ, हळद घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळसर भिजवावे. साधारण 80% भात शिजत आला की त्यावर हे सगळे बेसनाचे मिश्रण अर्धवट शिजलेल्या भातावर ओतून द्यायचे. साधारण 10-12 मिनिटात ते पूर्ण शिजून तयार होईल. हे सगळे शिजले की त्यावर फोडणीसाठी दिलेल्या साहित्याची चुरचुरीत फोडणी करावी आणि गरम गरम जेवायला बसावे. श्रोते हो, या पुढचा पदार्थ आहे ज्वारीच्या पिठाचे फळं. मी हा पदार्थ लेह लडाखला गेले

असताना तिथे एका म्युझियम मध्ये तिथल्या लोकांची खाण्याची संस्कृती बद्दल वाचलं होतं. ज्वारीच्या पिठाचे फळ हे नाव मी दिले आहे. तिकडे या पदार्थाला वेगळंच नाव आहे. साहित्य: ज्वारीचे पीठ 2 वाट्या, हव्या त्या भाज्या. मी ऋतूनुसार भाज्या वापरत असते. हिरवी मिरची, लसूण पेस्ट, ती सुद्धा ऑप्शनल आहे. नसेल आवडत तर नाही घेतली तरी चालते. चवीनुसार मीठ. कृती: सर्वप्रथम गरम पाण्याने ज्वारीचे पीठ चवीनुसार मीठ घालून भिजवून गोळा करून घ्यावा. यानंतर एका मोठ्या कढईत किंवा पातेल्यात पाणी घालून त्यात सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या टाकायच्या आणि जिरे, लसूण, मिरची पेस्ट घालून त्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर ज्वारीच्या पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे बोटांनी चपटे करून त्यात सोडायचे. सगळे गोळे वर तरंगायला लागले की समजावे ते पूर्णपणे शिजले आहे. लगेच गरम गरम खायला घ्यावे. इथे पाण्याऐवजी आपण वरण सुद्धा वापरू शकतो. बिना तेलाची ही रेसिपी डाएट करू इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. पावसाळ्यात तर मी संध्याकाळी हा पदार्थ खाणे पसंत करते. या पुढील पदार्थ आहे दह्यातले मेथकूट. साहित्य: मेथकूट 1 वाटी, दही 1/2 वाटी, चवीपुरते मीठ, साखर, फोडणीपुरती तेल, मोहरी, जिरे, हळद, हिंग, हिरवी मिरची. कृती: सर्वप्रथम एका भांड्यात मेथकूट घेऊन त्यात दही, मीठ, चवीपुरती साखर घालून व्यवस्थित एकजीव करावे आणि पाणी घालून हवे तेवढे पातळसर भिजावे. त्यात व्यवस्थित मेथकूट एकजीव झाले की त्यावर तेल गरम करून खमंग फोडणी घालावी. असे हे चटकदार मेथकूट लहान मोठ्यांची जेवणाची चव नक्कीच वाढवतं. तर नक्की करून बघा. पुढच्या रेसिपीचे नाव आहे काकडीचे धिरडे. हवं तर नाश्त्याला, हवं तर जेवणाला, कधीही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. करायला सोपा आणि झटपट होणारा असा हा पदार्थ आहे. साहित्य: 2 काकड्या, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर, हळद, जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि तिखट, थोडे तीळ, दही किंवा आंबट ताक. दही ताक ऑप्शनल आहे. थोडीशी आंबूस चव आवडत असल्यास घेता येईल. 2 वाट्या घोळण म्हणजेच तांदळाचे पीठ आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ. तव्याला लावण्यासाठी तेल. कृती: सर्वप्रथम काकडी किसून त्यात हळद, तिखट, जिरेपूड, मीठ, हिरव्या मिरच्या आणि तीळ घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात दही किंवा ताक घालावे. झालेल्या मिश्रणात तांदळाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. साधारण तव्यावर टाकल्यावर लगेच पसरेल इतपत पातळ ठेवावे. आता गॅसवर तवा तापत ठेवावा. तवा चांगला तापला की त्यावर तेलाने सीझनिंग करून घ्यावे. आता त्यावर केलेले धिरड्याचे मिश्रण पळीने व्यवस्थित पसरवून ओतावे. गॅस मीडियम ठेवून झाकण ठेवावे. 1 ते 1.5 मिनिटात झाकण काढून थोडं वरून तेल सोडावे आणि सराट्याने उलटवून पुन्हा खमंग होतपर्यंत तव्यावर ठेवावे. आता गरम गरम धिरडे चटणी किंवा लोणच्यासोबत खायला द्यावे. श्रोते हो, रेसिपीचं नाव आहे कोहळ्याचं गुळशेल. साहित्य: छान लाल लाल मगजदार कोहळं 1/2 किलो, 1.5 लिटर फुल क्रीम दूध तापवून थंड केलेलं, 1 वाटी कणिक, साजूक तूप वाटीभर, 1.5 वाटी साखर, जायफळ, वेलची पूड, काजू बदाम पिस्त्याचे काप. कृती: सर्वप्रथम लाल मगजदार कोहळं स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घ्यावे. त्यानंतर एका कढईत 1/2 वाटी तूप टाकून त्याची कणिक छान खरपूस भाजून घ्यावी आणि एका भांड्यात काढून ठेवावी. आणि त्याच कढईत 1/2 वाटी तूप घालून त्यात केलेल्या कोहळ्याचा किस घालावा आणि त्यालाही छान परतवून घ्यावे. झाकण ठेवून व्यवस्थित शिजू द्यावे. मधून मधून परतवत जावे जेणेकरून ते जळणार नाही. त्यानंतर त्यात साखर घालावी आणि पातळ होऊ द्यावे आणि भाजून ठेवलेली कणिक मिक्स करावी. छान दणकून वाफ येऊ द्यावी. आता हे सगळं मिश्रण एका जाड तळ्याच्या गंजात काढून त्यात साधारण 1/2 लिटर दूध टाकून शिजू द्यावे. हे सगळे मिश्रण गार झाल्यावर त्यात थंडगार दूध घालून सगळं व्यवस्थित मिसळून घ्यावे. आता त्यात जायफळ, वेलची पूड घालून आणि सुक्या मेवा

त्याचे काप पण घालावे आणि फ्रीज मध्ये गार होण्यासाठी ठेवावे. झाले आपले कोहळ्याचे गुळशेले तयार. आता थंडगार गुळशेल्याचा आस्वाद घ्या. तुम्ही हे पोळी सोबत आणि पुरी सोबत किंवा नुसतेही खाऊ शकता. आजच्या काही टिप्स आहेत. कैरीचे लोणचे करताना त्यात थोडी साखर मिसळल्यास कैरीच्या फोडी खूप नरम पडत नाहीत. पुरण शिजायला घेतल्यावर त्यात थोडे तूप घातल्यास थेंब उडून चटका बसायचे चान्सेस खूप कमी होतात. अनारशाचे पीठ भिजवताना पिठात थोडे तुपाचे मोहन घातल्यास अनारसे कुरकुरीत होतात, चिवट होत नाहीत. तसेच तुपात तळलेले अनारसे कढईतून काढल्यावर एका थाळीत घट्ट दाबून पसरलेल्या बेसन पिठावर ठेवले तर अनारशातलं तूप पूर्णपणे त्या बेसनामध्ये निथळेल. त्यामुळे अनारसे तुपकट पण लागणार नाही आणि त्या तूप जिरलेल्या बेसनाचे लाडू पण करता येतील. रवा भाजून ठेवल्याने जास्त टिकतो पण आणि ऐनवेळी कोणी आल्यास पटकन उपमा करायला घेता येतो. इडली उत्तप्प्याचं बॅटर बारीक करताना त्यात जर थोडे जाड पोहे भिजवून घातले तर फर्मेंटेशन पण लवकर होईल आणि जाळीदार लुसलुशीत उत्तप्पा इडल्या तयार होतील.

0: आताच आपण रुचिरा यामध्ये अपर्णा येणारकर यांनी सांगितलेल्या काही रेसिपीज ऐकल्यात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: मी आई सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाविषयीचंही निवेदन आहे का? दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आकाशवाणी चंद्रपूरच्या हॅलो डॉक्टर या विशेष फोन इन कार्यक्रमामध्ये स्तनपानाचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार. स्तनपानाबाबत तुमच्या मनात काही शंका आहेत का? नवमातांना स्तनपान कसे सुरू करावे? आईचे पहिले दूध किती महत्वाचे असते? स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी, काम करणाऱ्या मातांसाठी मार्गदर्शन किंवा याविषयी संबंधित कोणताही प्रश्न असेल तर तो आम्हाला नक्की कळवा. आपला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होणार आहे 29 जुलै म्हणजेच आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 0717225463 आणि विचारा आपल्या मनातील शंका, समाधान करतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार. या प्रश्नांची उत्तरे 1 ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार देणार आहेत. मग वाट कसली पाहत 0717225463 या क्रमांकावर 10:30 ते 11 या वेळेत फोन करा. आकाशवाणी चंद्रपूर आपल्या आरोग्यासाठी आपल्यासोबत. ठीक आहे, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्राहून सक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्याय निवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली। हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला। विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं। प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे। काल राष्ट्रपती

भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान असून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीत ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाज माध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्याच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगण, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड प्रसारित करत आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखन राहुल राजाराम पाटील. निवेदन गोपाल ठाकूर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

अनादिकाळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत. काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक डिजिटल गुरुजी, काल आज आणि उद्या.

0: अरे अमित, अरे काय रे बाबा, तो मोबाईल डोळ्यासमोर धरून बसलाय सकाळपासून? हा अरे डोळे फुटतील की रे तुझे? आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा, जरा देवासमोर हात जोड, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या गुरुजींची आठवण काढ, त्यांचे आशीर्वाद घे.
1: अग आजी, तू पण काहीतरी बोलू लागलीस बघ. मी माझ्या डिजिटल गुरुजींच्याच पाया पडायला लावलोय सकाळपासून. हे बघ, माझ्या प्राध्यापिका मॅडम ऑनलाईन लई कडक वेबिनार घ्यायला लागल्यात. आता घरात बसूनच मुंबईच्या मॅडमच्या पाया पडतोय मी. मी तर ना थेट चॅट बॉक्स मधून थँक्यू मॅडम असा मेसेज पाठवलाय.
2: हो ना आजी, आणि माझे सायन्सचे सर तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत. घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत.
0: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा. आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा. तुमच्या या काचेच्या स्क्रीन वर कुठं ती माया आणि कुठं तो आदर.
3: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण शेवटे हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. भौगोलिक सीमांचं बंधन नाही. ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात. वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीनं अभ्यास करू शकतात. अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आर्थिक बाबतीतही तसंच आहे, आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात.
1: आजी, लय भारी विषय आहे हा. पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं. मॅडमला

0: पुन्हा विचारायला जायची छाती धडधडायची. पण हा डिजिटल गुरु जो आहे ना अजिबात रागवत नाही बघ. मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय. जोपर्यंत डोक्यात फिट बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ. ए आजी, हे रेणू, जरा गप्प बसा की. माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ. कान देऊन ऐका जरा.
1: आज डिजिटल गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय. माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगी ही जोडली गेली आहे आणि सोबतच वयाची 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत. डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे. इथं वय, जात, धर्म, श्रीमंत गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही. पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे. शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे.
2: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे.
0: अग आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय. तिथं जात पात काही दिसत नाही. वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय आणि 60 वर्षाचे आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात.
2: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात. तर
3: अगदी बरोबर. डिजिटल शिक्षणानं शतकानुशतकं चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकल्या आहेत. ज्ञान आबालवृद्धांसाठी, सर्व जातीधर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे. शतोहो हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा. हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं आणि त्याचवेळी मुक्त, लवचिक अशा ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतं.
0: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ. ऐक जरा.
1: होय अमित, आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथं मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 तासांच्या लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथं कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथं वर्गाच्या 4 भिंतीच्या बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं. ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
2: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
1: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
0: अग आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी पद्धत मनायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठं बी राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
2: बापरे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सतत

0: शिक्षणाच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
1: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम. साचे पद्धतीला नकार आणि आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहे.

0: पण श्रोते हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानंही दडलेली आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखडते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत

0: डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानंही दडलेली आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईलकडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखडते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकटं बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोतेह, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, लठ्ठपणा आणि एकटेपणामुळे येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याच्या अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटनामध्ये कुठे रे. मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुंना कसं समजणार बरं.
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत आणि दुसरीकडं ऑफलाईन शाळेच्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सुवर्ण मध्य.
3: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शहाणपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
1: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाइन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही, ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याच सोबत ज्ञानाची दारं अथांग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.

आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलत डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.

0: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका, व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. काय अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर। नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या। बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा। अनुभवी

शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: गावच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
3: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: विश्वासाचं ठिकाण
3: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
4: आतापासून ते 10 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रम की आखिरी पेशकश। फिल्म का नाम है दिल तो पागल है।

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आत्तापर्यंत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकत होतात. हे कार्यक्रम आमच्या केंद्रानं संक्षेपित केलेत. यावेळी 10 वाजल्यात आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं हे गीत.

एक निवेदन आहे का? हॅलो डॉक्टर, या विषयाचं हे निवेदन आहे. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आकाशवाणी चंद्रपूरच्या हॅलो डॉक्टर या विशेष फोन इन कार्यक्रमामध्ये स्तनपानाचं महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉ मोनिका कोतपल्लीवार. स्तनपानाबाबत तुमच्या मनात काही शंका आहेत का? नवमातांनी स्तनपान कसं सुरू करावं? आईचं पहिलं दूध किती महत्वाचं असतं? स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी, काम करणाऱ्या मातांसाठी मार्गदर्शन किंवा याविषयी संबंधित कोणताही प्रश्न असेल तर तो आम्हाला नक्की कळवा. आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होणार आहे 29 जुलै म्हणजेच आज बुधवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0717225463. या क्रमांकावर कॉल करा आणि विचारा आपल्या मनातील शंका. समाधान करतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार. या प्रश्नांची उत्तरे 1 ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार देणार आहेत. मग वाट कसली पाहत आहे? 0717225463 या क्रमांकावर संपर्क साधा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आकाशवाणी चंद्रपूर, आपल्या आरोग्यासाठी आपल्यासोबत.

लय भारी या चित्रपटातलं आहे गीता. कार्यक्रमात एक निवेदन आहे का? हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयीचंही निवेदन आहे. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आकाशवाणी चंद्रपूरच्या हॅलो डॉक्टर या विशेष फोन इन कार्यक्रमामध्ये स्तनपानाचं महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार. स्तनपानाबाबत तुमच्या मनात काही शंका आहेत का? नवमातांनी स्तनपान कसं सुरू करावं? आईचं पहिलं दूध किती महत्वाचं असतं? स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी, काम करणाऱ्या मातांसाठी मार्गदर्शन किंवा याविषयी संबंधित कोणताही प्रश्न असेल तर तो आम्हाला नक्की कळवा. आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होणार आहे 29 जुलै म्हणजेच आज बुधवारी सकाळी 10:30 ते 11 यावेत. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0 7 1 7 2 2 5 4 6 3 4. या क्रमांकावर कॉल करा आणि विचारा आपल्या मनातील शंका. समाधान करतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार. या प्रश्नांची उत्तरं 1 ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार देणार आहेत. मग वाट कसली पाहताय? 10:30 ते 11 या वेळेत फोन करा 0 7 1 7 2 2 5 4 6 3 4 या क्रमांकावर. आकाशवाणी चंद्रपूर, आपल्या आरोग्यासाठी आपल्यासोबत. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आपण आमचं प्रसारण ऐकू शकता 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनिलहरींवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात कुठेही. 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लव्ह चित्रपटातलं गीत. SP बालसुब्रमण्यम आणि चित्र यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे. मजरूह सुलतानपुरी यांचं संगीत, आनंद मिलिंद यांचं आहे आणि चित्रपट आहे लव्ह.

मोहित चव्हाण यांनी गायलेलं हे गीत होतं इर्शाद कमिल यांचं वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटासाठी. संगीत होतं प्रीतम यांचं.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

उदित नारायण अलका याग्निक आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं हे गीत होतं समीर यांचं कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी संगीत जतीन ललित यांचं होतं.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: या बरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र. यावेळेला 11 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत गुरुपौर्णिमा एक समर्पण उत्सव याविषयी मुग्धा पाठक यांचं भाषण.
1: नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकयः चक्षु उन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करून ज्ञान रूपी अंजन घालून डोळे उघडणारी अर्थातच योग्य मार्ग दाखविणारी व्यक्ती म्हणजे गुरु. संपूर्ण जगताला ज्ञान रूपी प्रकाश देणाऱ्या अज्ञानापासून परावृत्त करणाऱ्या वेदव्यासांचा आज जन्मदिवस. 4 वेद आणि 18 पुराणे यांचे लेखन साहित्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणारे विश्वातील प्रथम वैदिक ग्रंथ ब्रह्मसूत्र लिहिणारे वेदव्यास यांच्या नावाने आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. कृष्ण द्वैपायन बादरायण अशा विविध नामांनी व्यासांचा उल्लेख करण्यात येतो. गुरु पौर्णिमेला गुरु तत्व हे 1000 पटींनी अधिक असते. गुरु पौर्णिमेला प्रत्यक्ष परमेश्वर अमृत वाटप करतात असा समज आहे. या दिवशी गुरूंचा केलेला जप 1000 पटींनी वृद्धिंगत होऊन प्रभू चरणी रुजू होतो. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश गुरूंचे आशीर्वाद आणि शिकवण

अधिक प्रभावी करत असतो। गुरु पौर्णिमा हा दिवस शिष्याच्या जीवनाला दिशा दाखविणारा दिवस आहे। आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणाऱ्या सर्व शिक्षकांच्या आणि मार्गदर्शकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो। व्यक्तीचे प्रथम गुरु त्याचे आई वडील असतात। आईच्या गर्भात असल्यापासूनच बालक हा शिकत असतो। आईच्या आवाजावरून तिच्या हावभावावरून बालक हा बऱ्याच गोष्टी शिकत असतो। मातेप्रमाणे त्याला पित्याकडून देखील ज्ञान मिळत असते। माता पिता ज्यानंतर त्याला गुरुकडून ज्ञान मिळते। गुरु म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नाही, तर त्याला ज्या ज्या गोष्टीपासून ज्ञान मिळते ते सर्व त्याचे गुरु होत। प्रत्यक्ष दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते। दत्त महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग अतिशय बोलका असा आहे। जात्यावर दळण दळत असलेल्या स्त्रीला त्यांनी गुरु का केले, तर एकट्याने मन लावून केलेले कार्य लवकर सफल होते हे त्या स्त्रीकडून शिकले। ज्यावेळेस त्या स्त्रीच्या हातात बांगड्या होत्या, तेव्हा त्यांच्या आवाजाने तिचे मन त्या आवाजाकडे आकर्षित होत होते व दळणावर त्याचा परिणाम होत होता। त्यानंतर तिने हातातील काही बांगड्या काढून दळण दळले, पण तरी देखील राहिलेल्या बांगड्यांना मागे पुढे करण्यात तिचा वेळ जाऊ लागला। पण ज्यावेळेस तिने हातात फक्त एक बांगडी ठेवली, त्यावेळेस तिचे मन फक्त त्या दळणाकडे होते। त्यामुळे तिचे दळणाचे काम लवकर झाले। ही छोटीशी वाटणारी गोष्ट दत्त महाराजांच्या दृष्टीने खूप मोलाची होती। एकाग्रता साधण्यासाठी एकांत खूप महत्वाचा आहे हे त्यांना जाणवले व म्हणून त्यांनी त्या स्त्रीला गुरु केले। अर्थातच ज्यातून आपल्याला ज्ञान मिळते त्यांना दत्त महाराजांनी गुरु केले। भारत देशात गुरु शिष्य परंपरा ही फार प्राचीन काळापासून सुरू आहे। कृष्ण सुदामांचे गुरु सांदीपनी ऋषी, कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, आरुणी, वेद, उपमन्यू यांचे गुरु धौम्य ऋषी, ज्ञानेश्वरीची रचना करणारे संत ज्ञानेश्वरांचे गुरु संत निवृत्तीनाथ, स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस, प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजन यांचे गुरु प्राध्यापक हर्डीकर, गान कोकिळा लता मंगेशकर यांचे गुरु पंडित दीनानाथ मंगेशकर, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर, प्रसिद्ध धावपटू पीटी उषा यांचे गुरु ओ एम नंबियार, अशा बऱ्याच गुरु शिष्यांच्या जोड्या भारतात आहेत व यानंतरही भारतात आपल्याला अनेक नवीन गुरु शिष्य जोड्या बघाव्यास मिळतील। आपण यातील काही ठराविक जोड्या बघूया। गुरूंना बरेचदा कुंभाराची उपमा देण्यात येते। कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देताना बाहेरून जोर जोराने थोपटतात, पण आतून मात्र हात फिरवून योग्य आकार देण्याचा प्रयत्न करतात, तसेच गुरु आपल्या शिष्याला रागावून वेळ प्रसंगी कडक होऊन त्याला योग्य व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच्यातील दुर्गुणांना कमी करून त्याच्यातील योग्य गुण हेरून त्याला योग्य पदापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात। याचे योग्य उदाहरण म्हणजे आर्य चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य या गुरु शिष्यांची जोडी। अशक्त व क्षत्रिय नसलेल्या चंद्रगुप्त मौर्य याच्यातील गुण हेरून त्यांना योग्य प्रकारे विकसित करून मगध देशाचा राजा केले व जनतेला घनानंद राजाच्या अत्याचारापासून मुक्त केले। राजकारभारातील शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या। राज्यकारभार हाती घेतल्यानंतर ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य राजा दुसऱ्या राज्यावर आक्रमण करण्याचे नियोजन करत होते, तेव्हा राजे थोडेसे विचलित झाले। तेव्हा राजांच्या चेहऱ्यावरील भाव बघून गुरु आर्य चाणक्य त्यांना अगदी छोट्या गोष्टीतून शत्रूवर आक्रमण करताना कोणती काळजी घ्यायची हे समजावून सांगतात। प्रथम राजांना शांतपणे भोजन करण्यास ते सांगतात। ताटामध्ये मधोमध वाढलेल्या भाताचा घास प्रथम राजे घेतात, त्यावेळी त्यांच्या हाताला थोडेसे गरम वाटते, ते हात लगेच मागे घेतात। ज्यावेळी आर्य चाणक्य त्यांना सहज भाषेत सांगतात की मधल्या भागावर एकदम आक्रमण न करता किनाऱ्यावरील प्रदेश

त्यांच्यावर हमला करून त्यांना कमकुवत केले तर आतील भाग सहज घेता येतो. शिष्याच्या बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवून सतत शिष्याचा हिताचा विचार करता तेच खरे गुरु होय. युद्धाच्या वेळी राजांच्या जवळील अन्नधान्याचा साठा संपायला आला तेव्हा तेथील स्थानिक जनतेने त्यांना अन्नधान्य पुरविले, त्यामुळे सैनिक युद्ध करू शकले व विजयी होऊन परत आले. आपल्या विजयाचे वर्णन करण्याकरता राजे ज्या वेळेला आपल्या गुरूंजवळ जातात तेव्हा विजयाचे वर्णन ऐकण्याआधी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. ज्या जनतेने सैन्याला अन्नधान्य पुरविले त्यांना ते आधी परत करायला सांगतात. आपल्या शिष्याला कोणीही नावे ठेवू नये. जनतेच्या मनातील राजाविषयीचा असलेला आदरभाव कमी होऊ नये याची काळजी गुरु घेतात. आपण सामान्य व्यक्ती नसून मगध देशाचे सम्राट आहोत याची जाणीव त्यांना सतत करून देतात. याचाच अर्थ आपल्या शिष्याच्या उज्ज्वल भविष्याची गुरूंना सतत काळजी असते. शिष्याचे हित लक्षात घेऊन त्याच्या हातून होणाऱ्या चुका त्याच्या लक्षात आणून देऊन स्वतः निष्पाप मार्गाने मार्गक्रमण करून शिष्याच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्न करतात तेच खरे गुरु होय. निवर्त यंती अन्य जनम प्रमादतः स्वयं च निष्पाप पथे प्रवर्तते. गुणाती तत्व हितम इच्छरिंगी नाम शिवार्थना यह सगुरु निर्गत्यते. शिष्य कसा असावा हे सांगताना मला धौम्य ऋषींचा शिष्य अरुणी याची आठवण होते. गुरु नेहमी आपल्या शिष्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेऊन कसोटीवर उतरलेल्या शिष्यांवर गुरु कृपा करतात. शिष्याची परीक्षा घेण्याकरता गुरु शिष्यांना शेतावर

त्यांच्या मनात असाच विचार असावा म्हणून तर त्यांचे गुरु धौम्य ऋषी त्याला स्वतः आलिंगन देतात व त्याच्यावर कृपा करतात. स्वतः चंदनाप्रमाणे झिजून शिष्याचा नावलौकिक वाढवून आनंद मानणाऱ्या प्राचार्य हर्डेकरांचा मला अभिमान वाटतो. सिद्ध गणितज्ञ रामानुजन यांची कामगिरी सर्व जगाला थक्क करणारी होय. हिरा व गारगोटी हे दिसायला सारखेच असतात पण जोहरी मात्र हिऱ्याला पैलू पाडून त्याला आकर्षक व मूल्यवान बनवितो. प्राचार्य हर्डेकरांनी देखील जोहरीप्रमाणे काम करून रामानुजन यांना घडविले. गुरु शिष्याचा भ्रम दूर करत नाही तर त्याच्यात आमूलाग्र बदल घडवितात, त्याचा अंतर्बाह्य काया पलट करतात, अज्ञानरूपी मळ काढून त्याच्यावर चांगले संस्कार करतात. म्हणूनच गुरूंबद्दल सहज गौरव उद्गार मुखातून निघतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझ्या जीवनाला सुंदर व संस्कारित करणाऱ्या माझ्या गुरूंना अर्थातच माझ्या आई वडिलांना मी नमस्कार करते व वाणीला विराम देते. धन्यवाद.

आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त गुरु पौर्णिमा एक समर्पण उत्सव याविषयी मुग्धा पाठक यांचं भाषण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे.

ज्ञान ही केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांनाच गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरु सुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरु शिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरु शिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता

एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम ज्ञानाची तृष्णा गुरुवर्ती निष्ठा सतत अध्ययन करण्याची क्षमता दक्षता एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुने दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरुंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरु शिष्य परंपरा. गुरुंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना.